0: सह मेलनं विधास्यति। श्वः श्रीरुबियो राष्ट्रिय राजधान्यां विदेशमन्त्रिणा एस जयशंकरेण सह वार्तालापं करिष्यति। सः अमेरिकादेशस्य दूतावासस्य स्वातन्त्र्यदिवसोपलक्ष्ये आयोजिते कार्यक्रमेऽपि भागं ग्रहीष्यति। सोमवासरे श्रीरुबियो वर्यः आगरा जयपुर नगरयोः भ्रमणं करिष्यति। तत्पश्चात् मंगलवासरे भारते आयोजिते क्वाड विदेशमन्त्रिणां सभायां भागं ग्रहीतुं नवदिल्ल्यां प्रत्यागमिष्यति। भारत ऋतु विभागेन अद्य पूर्वीय मध्य प्रदेशे, पूर्वीय उत्तर प्रदेशे, विदर्भे च तीव्रतर उष्णतरंगस्य स्थित्यै रक्तवर्णीया संचेतना प्रसारितास्ति। अद्य दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंडीगढ़, राजस्थान, बिहार, छत्तीसगढ़, झारखंड, ओडिशा इत्येतेषु प्रदेशेषु उष्णतरंगस्य स्थित्यां आईएमडी विभागेन नारंगवर्णीया संचेतना प्रदत्ता अस्ति। तटीये आन्ध्रप्रदेशे, तेलंगानायां, पश्चिम मध्य प्रदेशे, पश्चिम उत्तर प्रदेशे च अद्य दिने तथैव स्थितिः भविष्यति। अद्य दिल्ल्याम् अधिकतमं तापमानं 45 डिग्री सेल्सियस यावत्, न्यूनतम तापमानं 27 डिग्री सेल्सियस यावत् भवितुं शक्नोति। अन्त्यक्रीडावार्तायाम् आईपीएल क्रिकेट क्रीडायां सनराइजर्स हैदराबाद दलेन हैदराबादे रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलं 55 धावनांकैः पराजितम्। अद्य सायं 7:30 लखनऊ नगरे पंजाब किंग्स लखनऊ सुपर जायंट्स दलयोः मध्ये क्रीडा भविष्यति। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मंगलुरु।
2: ಆಕಾಶವಾಣಿಗೆ 90ರ ಸಂಭ್ರಮ,
3: ಮಂಗಳೂರು ಆಕಾಶವಾಣಿಗೆ 50ರ ಸಂಭ್ರಮ.
2: ಈ ಸಂಭ್ರಮವನ್ನು ಇಮ್ಮಡಿಗೊಳಿಸಲಿದೆ
4: ಸ್ವರ ಸಂಭ್ರಮ.
3: ಕನ್ನಡ ಭಾವಗೀತೆ ಹಾಗೂ ಜನಪದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
2: ಇದೆ ಮೇ 25 ಸೋಮವಾರ ಸಂಜೆ 6
3: ಮಂಗಳೂರು ಪುರಭವನದಲ್ಲಿ.
2: ಬನ್ನಿ ಸ್ವರ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ ನೀವು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ.
5: ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೆ,
6: ನನ್ನ ರಾಗತಾನ ಪಲ್ಲವಿ
5: ಕೇಳುಗರು ಸ್ವತಃ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಿರುವ ನೆಚ್ಚಿನ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ.
7: ಹಿಂದಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆ. ಖ್ಯಾತ ಗಾಯಕ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫಿ ಅವರು ಈ ಹಾಡನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ.
8: ನಾ ಹಿಂದೂ ಬನೇಗ, ನಾ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬನೇಗ, ನಾ ಇನ್ಸಾನ್ ಬನೇಗಾ.
9: ತೂ ಹಿಂದೂ ಬನೇಗಾ, ನಾ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬನೇಗಾ, ಇನ್ಸಾನ್ ಕಿ ಔಲಾದ್ ಹೈ ಇನ್ಸಾನ್ ಬನೇಗಾ.
5: ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 1:30
10: ನನ್ನ ರಾಗ ತಾನ ಪಲ್ಲವಿ
5: ಕೇಳಿ. ನನ್ನ ರಾಗ ತಾನ ಪಲ್ಲವಿ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 1:30.
1: ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಪ್ರಕಟಣೆಗಳು. 7:05 ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಕೇಳುವಿರಿ.

0: ते त्याला संजीर केदाळे त्यांचे प्रोग्राम असतले, कल्चरल प्रोग्राम असतले. एक दिस त्यांनी फिरगजीच्या लोकांक
1: अवकाश
0: केला, अवकाश करून दिला आणि कॉम्पिटिशन म्हणून सांगले 15-15 मिनटांचे नाटक म्हणून. तसे आम्ही तांतून एक लहानसो पार्ट केलो. ते त्याला ते ताचे मुळावे असं ते ओटूक फिरगजीच्या सुत्तुरांत तू मुळावे बी पडले म्हणून सांगित.
1: ओके, तेच तुमका एक प्रेरण म्हणून येत आणि एक फादर रिचर्ड म्हणून सांगले तुम्ही. ओके, कितली वर्षा झाली तुमच्या या नाटकोळ्याच्या पैनार सबार सांगल्यार?
0: लगे लगे 2006 या 4 आता तो दरी येत 6 लगभग 20 वर्षा
1: पहिलो नाटकोळो सोडा असा सागे की ते केलं म्हणून.
0: वय पहिलो म्हणल्यार आम्ही ते सांगले पडे एनएसएसच्या ताका आम्ही लहानसो स्किट केलो. ताका नाव काही धरू ना.
1: ओके, तुमच्या या 20 वर्षांच्या जिनेंत म्हणल्यार 20 वर्षांच्या नाटकोळ्याच्या जिवितांत काले बरेपण बघला म्हणून येत?
0: म्हाका सर्ता सुमार जाणा लोकांची ओळख झाल्या आणि सुमार जण कॉन्टॅक्ट बिल्ड झाला मस्तू. आता हर एका गावांत गेल्यार कोडियाळ उडुपी मात्र न्ही, कर्नाटकाच्या खंयच्याय कोनशार गेल्यार कोण ना तर कोणी एकलो आसता कॉन्टॅक्टान. आमकां वसत जाल्यार ते एक काले म्हणटात आमी ह्युमन चेन वाडल्या, ते म्हाका मस्तू एडवांटेज म्हणून बघता. म्हाका मागीर मस्तू जाणांची ओळख करची म्हणल्यार म्हाका खुशी. तशें जाल्ल्यान हाचे वरवीं म्हाका मस्तू जाणांची ओळख जाल्या. मस्तू म्हळ्यार मस्तू.
1: एक नाटक सांगलें हव्यास आणि शिकप आणि हव्यास सांगत वेताना मस्तू चॅलेंज असतात, पंतवन असतात. तुमकां कशें बघले आणि कशें तुम्ही वयर आयले आता?
0: बिलकूल, आम्ही म्हळ्यार हांव शिकप संपले तक्षण हांवें हेंच म्हजें प्रोफेशन जावन कांय घेता म्हणून घरा सांगताना या म्हज्या सुतरान सांगताना सगळ्यांक पसंत जावंक ना. कित्याक म्हळ्यार तांचो म्हजे ते तांणी दुसरेंच चिंतलें कोण ना. हांव म्हळ्यार शिक्षांत इल्लेशें बऱ्या इल्लेशें बरें मार्क्स काडटलो देखून हांव काय भोशा भायल्या गांवांक वचून काम करतलो कोण ना तें एक चिंताप. आनी त्या संदर्भार त्या 2010 इसवेंत त्या संदर्भार सडताव आमच्या समुदायान सडताव लोकांनी शिकचे, डिग्री संपोवची आणि गल्फाक वचचे तेंचं एक ट्रेंड जाऊन आल्या. आजूनही ते असा. त्या संदर्भार हांव नाटक शिकोंक येता आणि म्हणताना नाटक म्हणल्यार सडताव एक वर्साक एक तुम्ही सांगल्या बरी ते एक हवे आस वर्साक एक फिरगजेंत कर संघ संस्थान कर ओके. पण तेंच तू तुझ्या 24 वरांनी तेंच करताय म्हणून सांगताना इल्लेशे कष्ट बघले घरच्यांक ओपोवंक, कुटुंबदारांक ओपोवंक, सुतरांत आल्ल्यांक ओपोवंक, म्हज्या इश्टांक ओपोवंक बारीक कष्ट बघले म्हाका. पूण जालें, जावन जालें. हांव इल्लो हट्टी जाल्ल्यान तें जालें म्हण चिंता.
1: वय, त्या काळार एक हव्यास एक प्रोफेशन कन घेवनचे मस्त कश्टांचे. पण कशें तुमचे नेक्स्ट मेट कदळ आतां ते एक प्रोफेशन करच्याक कालें पुरा तुम्ही केले, खंयच्या रितीन तुम्ही काम करन वा खंय पुरा वचून तुम्ही शिकल्यात ह्या खातीर?
0: डिग्री संपयल्या तक्षण हांव निनासम हेगोडू सागरा थंय गेलो. थंयसर एका वर्साचे तरबेती आली थंय थंय जाल्ले क्षण हांव पाटी आयलो. पूण ते एका वर्साची तरबेतींत म्हजें फुल लायफ चेंज जालें म्हूण सांगिता. हांव तो दोळ म्हणसर एक हंतार आहलो थंय थोन कंप्लीट चेंज जालें. वय, ताचे उपरांत मागीर मांडसोबानाक आयलो. मांडसोबानान म्हाका एरिक ओझेरी बाबान म्हाका आमकां थंय रेपर्टरी सुरू करून दिली आनी थंयसर म्हाका निर्देशक केलो आनी थंयसर लगभग 6 वर्सां हांवें थंय काम केलें. सो म्हजें काले म्हणटात आमी निनासा मुग्दोन आयिल्ल्या तक्षण म्हाका एक हांगा काम रेडी आहलें ते म्हाका मस्तू एडवांटेज बघलें ना तर काम नातलें तर हांव येताना थंय सुमार जाणांनी म्हाका तमाशे केल्ले पळय नाटक करतल्या उपरांत काम ना म्हणटाले तांकां बजले मेळटा आहलें कोण ना. पूण हांगा आयिल्ल्या तक्षण म्हाका काम रेडी आहलें दिसपट असा कांय समस्या जावना बऱ्या रितीन गेलें. तशें
1: कशें मॅनेज करतले आतां एकादा वेळार ते तुमचें फूल टायम काम गी ना कित्याक सांगल्यार भुरग्यांक पुरा वेगीन तुमकां नाटकुळ्याक धाडूंक कोणी तयार आसनात. पूण आज हव्यासाक इल्लो जाल्यार एक रेस्पेक्ट दितात खंयच्या हव्यासांत भुरगीं वयर येवंक रेडी आसात कित्याक सांगल्यार स्किल्स ह्या काळार इम्पॉर्टंट डान्स स्टडीज म्हणून सांगतात. तरी पूण तुम्ही कशें स्टार्ट केलें जिवीत भुरग्यांक शिकोवच्यान सावन दी एक नाटकुळो आनी एक तुमचो ग्रूप एकठांय करन तेय तांकां एक कशें नटन करचें शिकोवच्यान सावन दी कशें तुमी सुरवात केली?
0: म्हाका ग्रूप एकठांय करचे समस्या सुरवेर म्हाका पडूंक ना कित्याक म्हळ्यार मांडसोबान संस्थान ती जबाबदारी पुरा कांय गेल्ली आनी तांणी म्हाका वर्साक 10 जण दितले. त्या 10 जणांक हांवें

0: त्याच्यावर हण येतात. सो हांवें वीस सवरां रेडी करून दवरिचे नेंगी तरणाटी तशी ना तरणाटी म्हणल्यार तांकां उठले पळोवन गेल्ले ना काले म्हणल्यार ते काले सूख सांगले रे आपले ओके ओके जायत म्हणून सुद्दां भुरगीं तशी न्ही भुरगीं सूख सांगले ना ना तुवें सूख सांगले ते अशें म्हणून ते सांगले पडले देखून आमी इल्लेशे सर्ट चॅलेंजींग जायचे पडटा आनी म्हाका ते मस्तू खुशी भोगले नंतर कितें म्हणल्यार आमी बड्डे जाता आमी इल्लेशे तयार कोसानो ते खुशी भोगता.
1: आमच्या मंगळुरांत खोंग निमोरा ना मनशाक एक नट आनी एक निजायकी एक अपूर बायेचे एक संगत मनयेत. तुमच्या प्रकार मंगळुरांत कोंकणी साहित्याक नटन वा नाटक कशें एक कॉन्ट्रिब्युशन दिवन आसा?
0: आज काल साहित्याची गजाल सांगचे जाल्यार आज काल काणयो बरोवचे सुमार उणें जाल्यात कविता बरोवची इल्लीशी मनी आसात पूण काणयो कादंबरी बरोवचे नंतना म्हूण बघयत संगीत कोण मेळनात आदल्योत आमी कादंबरी भाशेची कोंकणी मात न्ही कन्नडाय सेम समज काणयो नात कविता इल्लेशे ते बरयतात लेखना बारी उणे नाटक ही बरयतले नात आनी बरयतले नात म्हणचे की वाचतलेच नात. आतां हांव कॉलेजीच्या स्टुडंट्स आवट बरसता हरएका क्लासीन हरएक मेळ्ळ्या मेळ्ळ्या विचारता खंयचो बूक वाचलो खंयचे खालें वाचलें म्हणून एकलोय वाचिना एकलोय वाचिना शंबरांत एकलो मेळचोय बारीक कश्टान चिंतलां आजकाल एकलो मेळचें बारीक कश्टान हें प्रॅक्टिकल सांगचें हांवें वाचचें तशें आसतना भास उरोवंक नाटक शेत इल्लेशे व्हडल्या मट्टान काम करता कित्याक म्हळ्यार आमी नाटक शिकयतना करेक्ट आतां पोर भुरग्यांक नाटक शिकयतना म्हणजे हांवें जाल्यार करेक्ट भास उलोवंक शिकयता आनी ॲज इट इज इंटोनेशन जावंक पुरो तसो अर्थ जावंक पुरो एक नाटक म्हळ्यार हे पुरो विशय येतात हर एक शब्द त्या शब्दाचो अर्थ काले त्या शब्दाच्या पाटल्यान विशय काले आनी खंय पॉज दिजे खंय कॉमा दिजे खंय फुल स्टॉप घालिचे आनी खंयचे दोन वर्ड्स जॉयन करीचे ते पुरो आमी एक्सप्लेन करता सो इनडायरेक्टली आमी लँग्वेज क्लासच काडून घेता एक नाटक शिकयतना सो एक भास उरोवंक म्हज्या लेखार नाटक एक बरें मिडियम म्हूण म्हाका बघता बरें मिडियम हे हांव अशें कित्याक सांगता म्हणल्यार आमी चाफ्रा बाबाचें नाटक करता वर्साक एक मनीस चाफ्रा बाबाचो नाटक आमी करता आयल्या वर भांगार मनीस केलो आनी डेनीस म्हण तर आमकां नाटक शिकयता आतां 10 दिसां उपरांत शो आसा जाल्यार आमी 10 दिसां आदी म्हणून सर आपण आमी स्टेजीक वचना काली ताची उतरां आयकोवची समजून घाण घेवचें ते हर एक उतरांचो पाटलो अर्थ समजून घाण घेवचो आनी ते कॉन्टॅक्स्ट समजून घाण घेवचें त्या खंयच्या घडयेक सांगलां तेंच आमी शिकता ती व्हडली क्लास ती खंय मेळना आनी खंयच्या युनिवर्सिटीन ती शिकयनात ते म्हज्या लेखार नाटक एक भास उरोवंक बारी बरी क्लास
1: एक नाटक भायर हाडूंक कितले दीस लागतात तुमच्या प्रकार
0: डिपेंड अपॉन डायरेक्टर अँड द प्ले स्क्रिप्ट आमी एक नाटक आतां चिरी आयल्या वर केल्लो आदल्या एप्रिलान सुरू केल्लो एप्रिलान स्क्रिप्ट रिडींग केल्लें फस्ट रिडींग उडपी वचून आमी एक आमचे थोडे फ्रेंड्स आसात एक 10 वरां सांग आतां एक स्क्रिप्ट रिडींग केलो थंय आमकां सुमार करेक्शन्स मेळ्ळे परतून फादर ऑल विनान वचून परतून स्क्रिप्ट करेक्शन केलो सो तांणी बरोवंक 1 वर्स काडला स्क्रिप्ट 1 वर्सा उपरांत एक रिडींग करून एप्रिलांत करेक्शन करून जुनांत आनी एक रिडींग केलें ते रिडींग जाल्या उपरांत परतून करेक्शन्स करून हांव चिंता आमी ऑगस्टाच्या 15 तारखे उपरांत रिहर्सल सुरू केलें ऑगस्ट 17 तारखेक रिहर्सल सुरू केलें सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 3 महिने आमी रिहर्सल केलें 3 महिन्याच्या रिहर्सलांत परतून आमी करेक्शन्स ते हें पुरो कर नोव्हेंबरांत आमी शो केल्लो नोव्हेंबर 10 तारखेक कितें शो केल्लो 3 महिने प्रॅक्टिकल रिहर्सल पूण ताच्या फाटल्यान रिडींग एडिटींग ते पुरो म्हणून अशें लागीं लागीं 6 महिने आमी काडटा एका नाटकाक
1: ओके एक बरो नाटक काडीचो जाल्यार
0: लागता रायटिंगाक फातर परतून 1.5 इयर काडून घेता म्हणल्यार लागीं लागीं एक प्रोजेक्ट रायटराच्या मती तावन स्टेजीक येता म्हणून सर लागीं लागीं 1.5 वर्स म्हणून लागता
1: सो मस्त काम आसा ताच्या फाटल्यान सो मुखार दिसचें आमकां जस्ट एक नाटक पूण ताच्या फाटल्यान मस्त वावर तुमी दिवन आसात सो त्या देखून आमकां आज साबार युवा जन एक आसा जावन पुरो तुमचो पंगड ना विविध तुमच्या पंगडा भर आजूनय आसात पूण कॉमेडी नाटक जावन दी तशें लागीं येतात प्रदर्शन करतात तुमकां असले अवकाश जावंक पुरो प्रदर्शन करचे कॉम्पिटिशना द्वारे जाल्यार सांगता मेळटात म्हण हांव चिंता
0: म्हळ्यार उरले आनी आर्टिस्ट सांगता मेळटा बाय आमी हांव आतां आयल्या वर ते कडेन सांगले आमच्या समुदायान काल जालां कॉमेडी नाटक करचे आनी सिरियस नाटक करचे म्हणून एक दोरे बांदल्यात ॲक्च्युली तसे ना कॉमेडी करतले आणि सिरियस करतले आणि कॉमेडी

0: ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೇ, ಗಮನಿಸಿ, 100.3 ಆಕಾಶವಾಣಿ ಟ್ವೆಲಿ ಕ್ವಿಜ್ ಇದೇ ತಿಂಗಳ ದಿನಾಂಕ 26ರಂದು ಮಂಗಳವಾರ ರಾತ್ರಿ 9:30 10:30 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಗಳಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಲು ನೀವು ನಮಗೆ ಕರೆ ಮಾಡಬೇಕಾದ ದಿನ ಮತ್ತು ಸಮಯ ಇದೇ ದಿನಾಂಕ 26ರಂದು ಮಂಗಳವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11:30 to 12:30. ನೀವು ಕರೆ ಮಾಡಬೇಕಾದ ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2211 9 9 9, 2222611, STD ಕೋಡ್ ಸಂಖ್ಯೆ 0824. ಪ್ರಕಟಣೆ ಕೇಳಿದಿರಿ, ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು. ಸಮಯ 8:45. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಿಂದಿ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
1: ನಮಸ್ಕಾರ. ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ಮುಕೇಶ್ ಕುಮಾರ್ ಬಲ್. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने संवाद और कूटनीति के माध्यम से संघर्षों के शांतिपूर्ण समाधान के लिए भारत के निरंतर समर्थन की पुष्टि की. अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो ने भारत को अमेरिका के दृष्टिकोण से हिंद प्रशांत क्षेत्र की आधारशिला बताया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, देश रक्षा विनिर्माण में आत्मनिर्भर बन रहा है. महाराष्ट्र के शिरडी में तोप के गोले बनाने के संयंत्र का भी उद्घाटन किया. केंद्र सरकार ने नई दिल्ली के जिमखाना क्लब को रक्षा अवसंरचना को मजबूत करने के लिए अगले महीने की 5 तारीख तक अपना परिसर सौंपने को कहा. चीन के कोयला खदान में विस्फोट में 90 लोगों की मौत और भारतीय पहलवान सूरज वशिष्ठ और सागर सिंह ने